वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु।

तुम्हारी शरण तुम्हारी आसा, तुम ही सज्जन सुहेले, राखू राखन हार दयाला, नानक कर